Durvasa Muni Garchu Darsana Vani Sri Rama Kokei Dina Afna Sati Ajara Siche Sangale Sotai Gaye Man Mana देखुन पौरन राम को जगताले जानुनी नारायणा